सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा और एमटीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे का तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठले निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा तुम्ही करू शकता बिंदास. संकोच करायचे नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल. मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा. ऑन कॅट सौद्योग स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. वीकेंड तर अप्रतिम चालू असणार आहे, सुरू होत आहे. आज शनिवार 12 सप्टेंबर आहे आणि विशेषतः 2 दिवसात गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. शेवटची तयारी चालू आहे असणारच. सर्व गणेश भक्तांसाठी स्पेशल गाणे वाजवता कार्यक्रमाच्या आरंभी वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया गणपतीचे नावाधी.

मंडी हूँ नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन ऑरेंज फ्री कसं काय मंडली कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या

रसिकमंडळी येणाऱ्या सणाबद्दल इतकी उत्सुकता आहे, आनंद असतो, हर्षमय वातावरण निर्माण असते. एकच कारण आहे की आपला बाप्पा सर्वांचा लाडकाच आहे. त्यामुळे सगळ्यांच्या जीवनामध्ये असं आनंदीमय वातावरण निर्माण करणारा हाच आपला बाप्पा आहे.

And we should have dedicating this song to Sausurya Bai Appa of Lavani Vakwa. आज यांचं वाढदिवस आहे तेव्हा औरंगफ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. आणि एक शुभेच्छा पाठवत आहे मुली ज्या आहेत नीतू अनुषा आणि बहिणी रागिनी भागीरथ ऑफ लागोलेत आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा बाप्पा नादकुला.

रसिक मंडळी, प्रथम पूजनीय असा आपलाच बाप्पा आहे. कुठल्या कार्यक्रमाच्या आरंभी, शुभ कार्यक्रमाच्या आरंभी याची गणना केली जाते तेव्हा विशिष्ट हाच प्रीतम आणि साथी कलाकारांची सुमधुर आवाजात ऐकूया आरंभ.

रसिक मनी परत एकदा आपले सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरेंज फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांचे एंटरटेनमेंट साठी. येस, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. सोसायटीचे वारे सुद्धा आहे आज परत. थंडीचे वातावरण परत सुरू झालेले आहे आणि या वातावरणामध्ये ट्यून इन करत राहा. मी साथ देणार आहोत नक्कीच 10 पर्यंत. पावसाचा आस्वाद घेता घेता तयारी चालू असणारच नक्कीच. गरम गरम चहा पकोडी तर व्हायलाच पाहिजे, कारण वीकेंडचा आरंभ हरुवारपणे आपण करूया. कृषी श्रुती यांच्या समुद्र आवाजात तसेच तेजल सुद्धा आस्वाद घेऊया पाऊस.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: म्हणजे कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन ऑरम फ्री। कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि एक्झॅक्टली 9:30 वाजेल टेलिफोनवर। सो म्हणजे हाफ एन आवर टू गो, रेडिओचे व्हॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता। सध्या मी वाजवित आहोत ऋषिकेश रिकामी यांची समुद्र आवाजात, घेणार भरारी, आस्वाद घेऊया।

रसिक मनी अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव यांचे समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. रुपेरी वाळूत बॅक टू द ओल्ड डेज आणि विशेषतः डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू सौममताबाई इटू ऑफ पाल्मा. मागच्या आठवड्यात यांच्या 60वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सो ऑर एम फ्री आणि कसं काही मंडळी कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतात. तसेच बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम पती सुभिराज, मुलगा प्रवीश, मनीष, सून जे आहेत नेहा, नातवंडे जे आहेत निहानशी, सासूबाई जे आहेत बेटीना आणि फ्रॉम इटू संभू आणि गोविंद परिवार.

फोंड्यू शेवटची तयारी राहिलेली आहे गणेश चतुर्थीसाठी. विशेषतः साफसफाई चालू आहे, बाप्पाचं मखर सजवलं जाणार आहे, गणपतीची मूर्तीची शेवटची रंग देण्यात येणार आहे आणि सोमवारी सकाळी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं आगमन असणार आहे. 2 दिवसात तुम्हाला सगळ्यांना धीर देण्यासाठी अप्रतिम गाणं आहे सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया दम दम दमरू.

And yes, मी लुका यक्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑनली ऑन ऑवरम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा, आणि सांगण्यात इच्छितो की उद्या जो कार्यक्रम असणार आहे कसं काय मंडळी कार्यक्रम जास्त लवकर सुरू असणार आहे. 8 ते 9 वाजता असणार आहे, कारण उद्या या कार्यक्रमानंतर 9 वाजता मंगलाचरण कार्यक्रम असणार आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने. तेव्हा कसं काय मंडळी कार्यक्रम उद्या 8 ते 9 वाजता असणार आहे, तेव्हा तुम्ही लवकर उठा, लवकर ट्यून इन करा. अँड यस, म्हणून जाता जाता आपल्या सगळ्यांना सांगण्यात इच्छितो की कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा. आणि सुद्धा आवश्यक आहे गणेश चतुर्थीच्या आधीचा आज शुभेच्छा पाठवतो तुम्हा सगळ्यांना. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना ऑर्डर फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. आदर्श शिंदे आणि आनंदिनी जोशी यांचे समुद्र आवाजात विशिष्ट सुपर दुपर मूडमध्ये आम्ही या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.